तू घट घट अंतर सर्व निरंतर जी, हर एको पुरख समाणा, एक दाते एक पेखारी जी, सब तेरे चोज विडाणा, तू आपे दाता आपे भुगता जी, हौं तुद बिन अवर न जाना।

सदा रहो हर नाले साचे साहिबा क्या नाही घर तेरे घर तां तेरे सब किछ है जिस देहे सो पावे।

0: नमस्तं अलेके
1: नमस्तं अकाये नमस्तं अजाये
0: नमस्तं अगंजे नमस्तं अपंजे
1: नमस्तं अनामे नमस्तं अतामे
0: नमस्तं अकर्मं नमस्तं अतर्मं
1: नमस्तं अनामं नमस्तं अतामं
0: नमस्तं अजीते नमस्तं अपीते
1: नमस्तं अपाहे नमस्तं अटाहे
0: नमस्तं अनिले नमस्तं अनादे
1: नमस्तं अशेते नमस्तं
0: नमस्तं अगंजे नमस्तं अपंजे
1: नमस्तं उदारे नमस्तं अपारे
0: नमस्तं सोइके नमस्तं अनेके।

0: नमो जोग जोगे नमो ज्ञान ज्ञाने
1: नमो मंत्र मंत्रे नमो ध्यान ध्याने
0: नमो युद्ध युद्धे नमो ज्ञान ज्ञाने
1: नमो